0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्तांक मोग असो स्वागत म्हणता.
1: सुमेस्तांक मुझे प्रणाम मुझो नमस्कार. आईच्या कोंकणी दायज या अपुर्बाच्या कार्यक्रमाक आमची कोंकणी नाटक सभा स्थापन झाली 80 वर्सां आधी. आम्ही 58वो कोंकणी नाटक सभेचो गायन स्पर्धो प्रसार करून आसा आणि वो स्पर्धो 10 विभागांनी जाल्लो स्पर्धो जावन आसा. आम्ही 4 विभागाचे प्रदर्शन आम्ही तुमच्या मुखार आम्ही सदर करचे प्रयत्न आम्ही केल्ले आसा आणि आज आणि 2 विभागाचे प्रदर्शन आणि गायन तुम्ही पळोवन तुम्ही दादोशी जावच्याक आसा. आणि आयच्या दिसा सदर जावचो या स्पर्धेचो आयच्या आंकड्याचो पहिलो विभाग जावन आसा 15 वर्सां वयल्या चलयांचो वा दादल्यांचो एकोडो गायनाचो विभाग. आणि या विभागांत आमच्या या वर्षाच्या गायन स्पर्धेच्या ग्रँड फिनाल्याक विंचून आयली स्पर्धिका यापुरी आसात. आर्विन बॅप्टिस्ट उर्वा तावनो, मार्वेल क्रिस्टन डिसोजा उडपी तावनो, क्लियॉन डिसिल्वा बज्जोडी तावनो आणि दितेश डिसोजा कोळूर तावनो. या सर्व 4 स्पर्धिकांचे प्रदर्शन आम्ही आता पळोवचे.

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्तांक मोगोसो स्वागत म्हणता.
1: सुमेस्तांक म्हजे प्रणाम, म्हजो नमस्कार. आईच्या कोंकणी दायज या अपुर्बाच्या कार्यक्रमाक आमची कोंकणी नाटक सभा स्थापन झाली 80 वर्सां आदी. आम्ही 58th कोंकणी नाटक सभेचो गायन स्पर्धो प्रसार करून आसा आणि वो स्पर्धो 10 विभागांनी जाल्लो स्पर्धो जावन आसा. आम्ही 4 विभागाचे प्रदर्शन आम्ही तुमच्या मुखार आम्ही सदर करचे प्रयत्न.